आरंभ करुछु कलाकार आउ मो अछि आपनंग सह मो नलिसा आज आमे कथा हबा एमिति जणे अभिनेत्रीक विषय रे जे अनेक गीतरे आमको नचै छंती आउ अनेक अभिनय रे आमको कंदै छंती।